आकाशवाणी, जिथे प्रत्येक शब्द तुमच्या हृदयाला भिडतो आणि प्रत्येक क्षण काही खास बनतो. श्रोते हो, आपली या जगासोबत नाळ ही आवाज या माध्यमातून जोडली गेलेली आहे. आणि आवाज म्हणजेच ध्वनी. अगदी तान्ह्या बाळाचं रडणं असो अथवा निसर्गाचं सृजन करणारा पाऊस किंवा प्रलयंकारी भूकंप, हे सर्व काही आवाजानेच व्यापलं गेलेलं आहे. आणि आज आपण त्याच सर्वव्यापी आवाजाला पाहणार आहोत. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, बोलताना चुकले नाही आहे मी. एरवी आपण आवाज ऐकत असतो, पण आज आपण आवाज पाहणार आहोत, आणि तेही त्याच्या विविध रूपांसह. चला आता हे कसं काय ते बघूयात. अच्छा, हे माहिती असेलच ना तुम्हाला, द बिग बँग थिअरी, म्हणजेच आपल्या विश्वाच्या उत्पत्तीचा क्षण. बायबलच्या सुरुवातीला दोन ओळी आहेत. गॉड सेट लेट देअर बी लाईट अँड देन देअर वॉज लाईट. देव म्हणाला की जगात प्रकाश असो आणि जगात प्रकाश निर्माण झाला. आता इथे गंमत बघा, गॉड सेड लेट देअर बी लाईट बिकॉज द साऊंड वॉज ऑलरेडी वर्किंग, म्हणजेच प्रकाशाच्याही आधी ध्वनी हा अस्तित्वात होताच, आणि म्हणूनच तर देव बोलू शकला आणि हे सुंदर जग निर्माण झालं. याच सुंदर विचारासोबत ऐकूयात हे सुमधूर गीत, जे गायले आहे शरयू दाते यांनी. चित्रपट आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. संगीतबद्ध केलं आहे अजित परब आणि त्याचे गीतकार आहेत गुरु ठाकूर.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात 93.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे वडोदरा केंद्र आणि मी मानसी मनापासून आपलं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या मराठी कार्यक्रमात.

0: मंडळी, आपण या जगात येण्याआधीपासूनच जगाशी जोडले जातो, तेही ध्वनीमुळेच. आईच्या गर्भात असताना बाळाला बाहेरचे आवाज ऐकू येतातच, आणि त्यातूनच आपल्याकडे गर्भसंस्कारांची निर्मिती झाली आहे. अगदी महाभारतात श्रीकृष्णांनी सांगितलेल्या चक्रव्यूहाचा भेद अभिमन्यूने मातेच्या गर्भातच ऐकला होता. आता या ऐकण्यामध्येही हिअरिंग आणि लिसनिंग अशा दोन प्रक्रिया आहेत. पहिली म्हणजे नुसतंच ऐकण्याची, ज्यात शब्द कानावर पडतात ते म्हणजे हिअरिंग, आणि लिसनिंग म्हणजे आपला मेंदू ते शब्द लक्षपूर्वक ग्रहण करतो आणि त्यावर तो प्रोसेस करतो. आता पहा, मी तुमच्याशी संवाद साधते आहे आणि अशी आशा करते की तुमची हिअरिंगच्या ऐवजी लिसनिंगची प्रक्रिया होत असेल, होय ना? मंडळी, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आवाज किती प्रकारचे असतात जे प्रत्यक्षात आपण कधीही ऐकलेलेच नसतात? जसे की स्वप्नांचे आवाज, विचारांचे आवाज, आठवणींचे आवाज इत्यादी. माणसाने निर्माण केलेली भाषा, कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य एवढंच काय, पण पूजा अर्चा या सर्वच गोष्टीत ध्वनी सामावलेला आहे. तुम्ही ईश्वराशी मनोभावे संवाद साधता आणि त्याच शब्दांची प्रार्थना बनते, हीच तर आहे ध्वनीची ताकद. आणि असाच 8 जून 1936 रोजी एक आवाज जन्माला आला, जो केवळ ध्वनी नव्हता, तो होता देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला जोडणारा एक सेतू, आणि हीच ती आपली आकाशवाणी. जेव्हा भारताचा आवाज अजून आकार घेत होता, तेव्हा 8 जून 1936 रोजी त्याला एक नाव मिळालं, ऑल इंडिया रेडिओ. आणि गोष्ट सुरू झाली ती एका प्रवासाची, जी आजही सुरू आहे अविरतपणे, अखंडपणे. मंडळी, आपणही आपला प्रवास असाच अखंडपणे सुरू ठेवणार आहोत. त्याचसोबत ऐकूयात आणखी एक आवाज, एक वार्ता, जी देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अरुण मुजुमदार. आणि कंपोस्ट खत घरी कसे बनवावे ह्या विषयावर ते आपणास माहिती देणार आहेत. तर ऐकूयात त्यांचे विचार.
1: नमस्कार. आज मी आपणास घरीच उत्तम खत आपल्या बागेसाठी किंवा आपल्या रोपांसाठी कसे बनवता येईल ते थोडक्यात सांगेन. तसं पाहता मानवांचे व वनस्पतीचे जीवन एकसारखेच आहे. त्यांना पण भावना आहेत. आपल्यासारखी भूक तहान लागते, झोप येते, पौष्टिक खुराक हवा असतो, भावना आणि प्रेम पण हवे असते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. सर जगजितचंद्र बोस यांनी ते सिद्ध केलं आणि त्याबद्दल त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालं होतं. आपण पण आपल्या बागेतल्या रोपांची आत्मीयता वाढवा आणि माझ्यासारखाच आपल्याला अनुभव येईल. म्हणूनच त्यांना नुसते पाणी देऊन चालत नाही, चांगली वाढ व्हावी, चांगले फुलं फळे यावे यासाठी वनस्पती किंवा आपल्या रोपांना खत देणे गरजेचं आहे, आणि तरच त्यांचा चांगला विकास होऊ शकतो. तसं पाहता बाजारात खूप प्रकारची खते उपलब्ध आहेत. काही ऑर्गेनिक खताच्या

द्रवाने फक्त माती व त्यात काही रसायने मिळवून विकली जातात. गांडूळ खताच्या नावाने सुद्धा असे प्रकार चालू आहे. जे आपली रोपं आणि माती दोन्ही खराब करतात. या सर्वाचा उपाय म्हणजेच घरी उत्तम खत बनवणे आणि तेच आपल्या बागेस

ते मी तुम्हाला सांगतो. प्रथम तर यात कुठलाही खर्च नाही, विशेष मेहनतसुद्धा नाही, तरीही उत्कृष्ट दर्जाचे खत बनवता येते. विशेष तर हे खत जास्त दिले गेले तर रोपांना काही पण नुकसान होत नाही, ते महत्त्वाचे आहे. त्यासमोर रासायनिक खत जर थोडं जरी जास्त पडले तर काही मिनटात रोपं मरतात. कमी जर देत राहिले तरीसुद्धा जमीन किंवा कुंड्यातली माती घट्ट होती, सखत होती, आणि त्यामुळे रोपांची मुळे जास्त पसरू शकत नाही. मुळं पसरली, जास्त खुराक झाडाला मिळाला तरच त्याचा परिणाम चांगला असतो. पण हे असं झालं तर रोपांची वाढ खुंटते, आणि म्हणूनच आपण घरी तयार केलेले ऑर्गेनिक खत वापरणे योग्य व फायदेशीर आहे. साधारणपणे आपल्या घरात उन्हाळा सुरू होण्याच्या आधी किंवा उन्हाळा सुरू होण्याच्या बेतास जुना माठ काढून नवा माठ वापरायला घेतो. का? तर नव्या माठात पाणी जास्त गार होतं आणि जुना माठ आपण फेकून देतो. तर हा जुना माठ फेकून न देता खत बनवण्यासाठी अगदी उपयोगी आहे. जुना माठ किंवा प्लास्टिकचा ड्रम किंवा झाकण असलेली बालदीसुद्धा खत बनवण्याचे पात्र म्हणून चालू शकते. आता या पात्रात घरात निघणारा सर्व ओला केर, म्हणजेच भाज्यांची साले, पालेभाज्यांची देठ, निर्माल्य फळांची सालं, बागेतला पालापाचोळा इत्यादी सर्व विघटित होणारे सर्व पदार्थ खत बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या व्यतिरिक्त निकामे कागद, घरात जर का सुतारी काम चालत असेल तर लाकडाचा सोल किंवा बारीक तुकडे खत बनवण्यासाठी उपयोगी आहेत. या सगळ्या वस्तू मिळत जातील तशा तशा खत पात्रात टाकत जाव्या व पात्राचे तोंड झाकून ठेवावे. म्हणजेच आज जी टाकलेल्या वस्तू आहेत त्या कुजतात, त्याची घाण बाहेर पसरणार नाही. शक्य असेल तर या पात्रावर ऊन पडेल तर चांगलेच, ज्यामुळे खत तयार होण्याची प्रक्रिया छोटी होईल. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे शक्य असल्यास या पात्रात गाईचे शेण सुद्धा टाकावे, ज्यामुळे या खतातून रोपांना युरियाही मिळेल. युरिया मिळाल्यामुळे पाने जास्त हिरवी व रोप जास्त स्वस्थ दिसतील. परिणामस्वरूप जास्त चांगली व भरपूर फुले येतील व फळाचे रोप असल्यास जास्त फळेसुद्धा लागतील. आपण पालापाचोळा सालं वगैरे वापरून बनवलेल्या खतात पानाच्या नसा असतात, त्या लवकर विरघळत नाही व त्यामुळे हे खत दिल्याने जमीन नरम राहते आणि त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन रोपाला जास्त पोषण मिळते व त्याचा उत्तम परिणाम होतो. जर खत लवकर तयार व्हावे अशी गरज असेल तर आठवड्यातून एकदा तरी खत पात्रात थोडे आंबट ताक टाकावे. खत तयार झाले आहे का हे तपासण्यासाठी खत पात्राच्या खोलवर हात टाकावा व जर तेथे मातीसारखे जाणवले तर तुमचे खत तिथे तयार झाले आहे असे समजावे. बिनविरघळलेला पालापाचोळा काढून बाजूला ठेवावा आणि मातीसारखे झालेले खत वापरण्यास घ्यावे व पुन्हा न विरघळलेला पालापाचोळा खत पात्रात टाकून आणि रोजची प्रक्रिया नवं नवं टाकत जायची ती चालू ठेवावी.

0: आता खत कसे व केव्हा द्यावे ते जाणून घ्यावे. साधारणपणे फुलं किंवा फळं लागण्याच्या 1 महिना अगोदर बारीक व वाळलेल्या फांद्या छाटाव्या व 1-2 दिवस रोपाला पाणी देणे थांबवावे व रोपाच्या बुंद्याजवळची माती उकरून बाजूला सारावी व तेथे तयार केलेले खत घालून माती परत जशी होती तशी सारून घ्यावी आणि बुंद्यापासून लांबवर शक्यतो पाणी घालावे. घरी उपरोक्त पद्धतीने बनवलेले खत जास्त परत सांगतो की जास्त दिले गेले तर काहीच नुकसान होत नाही. आणखीन एक महत्त्वाचं, तुमच्या बागेत जर फळझाडे किंवा रोपं असतील तर त्याला येणारी फुले फार गळून जात असतील व फळं फार कमी लागत असतील तर तशा रोपाला कॅल्शियम कमी पडत आहे. त्यासाठी बाजारात पूर्वी बोन मिल मिळायचं, ते सध्या बंद झालं आहे कारण त्याचा दुरुपयोग व्हायला लागला, नकली दूध बनवण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागला म्हणून सरकारने त्यावर बंदी घातली आहे. तर आपण काय करू शकतो तर त्याची उणीव भरून काढण्यासाठी अंड्याची टरफलं मिक्सरमध्ये बारीक अगदी पावडरच्या रूपात करून घेऊ, फळझाडा अथवा आपल्या रोपांच्या बुंद्याजवळ खत देतो त्याच पद्धतीने द्यावे. असे केल्याने फुले कमी गळून जात जास्त फळे ये लागतील, फळांची देठं कॅल्शियम मिळाल्याने मजबूत होतील व फळांचे मरण होणार नाही. घरीच खत बनवा व आपली बाग फुलवा.
1: मंडळी, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण एक आवाज आजही तसाच आहे, विश्वासाचा, माहितीचा आणि संस्कृती जतन करण्याचा. 8 जूनची ती सुरुवात म्हणजेच आकाशवाणीची ओळख, एक असा आवाज जो मनांना जोडतो, हीच ती सुरुवात आणि प्रत्येक घरात विश्वास बनून पोहोचतो. गावाच्या चौकातून, शहराच्या गजबजाटातून आणि सीमारेषेवर उभ्या असणाऱ्या जवानांपर्यंत हा आवाज सतत पोहोचतच राहिला. 8 जून फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही तर भारतीय जनमानसाच्या हृदयात निनादणारा स्वर आहे. हा दिवस म्हणजेच आकाशवाणी स्थापना दिवस. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयवाक्याला हृदयाशी धरून आकाशवाणीने दशकानुदशके देशाच्या कानाकोपऱ्यात बातम्या, ज्ञान, कला, साहित्य, संगीत आणि समाज जागृतीचा प्रकाश पोहोचवला. जेव्हा दूरदर्शन नव्हते, मोबाईल फोन्स नव्हते, तेव्हा एकच साथी होता, रेडिओ. आकाशवाणी भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. चला तर मग या ऐतिहासिक क्षणांचे साथीदार होऊयात आणि ऐकूयात हे सुमधूर गीत, जे गायलं आहे अजय गोगावले यांनी, चित्रपट आहे वेड आणि गीतकार आहेत अजय अतुल.

मंडळी, आपल्या आकाशवाणीला उद्या तब्बल 90 वर्षे पूर्ण होत आहेत. आकाशवाणी म्हणजे आकाशातून येणारी वाणी. याच पार्श्वभूमीवर आधी असलेल्या ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीचे चमत्कारिक कार्य जाणून घेऊयात. येथे 23 प्रमुख भारतीय भाषांमध्ये नियमितपणे प्रसारण केले जाते. तसंच 180 बोलीभाषांमध्ये म्हणजेच डायलेक्ट्समध्ये स्थानिक कार्यक्रम होतात. भारताच्या जवळपास 99% लोकसंख्येपर्यंत आकाशवाणी पोहोचते. यानंतर येतो वृत्तसेवा विभाग. त्यात देशविदेशातील बातम्या, विशेष बुलेटिन, सरकारी घोषणा आणि निवडणुका पोहोचवले जातात. विविध भारती हा सर्वात लोकप्रिय विभाग आहे, ज्यात चित्रपट गीते, नाटिका, विनोदी कार्यक्रम आणि विशेष मुलाखती होतात. बाह्यसेवा विभागात भारताबाहेरील देशांसाठी प्रसारण होते, ज्यात 11 भारतीय भाषा, 16 विदेशी भाषा हे सर्व सामील आहेत, ज्यात 100 अधिक देश हे सुद्धा येतात. त्यानंतर येते रिजनल आणि लोकल स्टेशन्स, ज्यामध्ये प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषा, संस्कृती, लोककला, शेतकरी कार्यक्रम हे सर्व स्थानिक बातम्या यात सामील होतात. आणि आता आपण सामील करूयात एक छानसं गीत कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात, ज्याचे गायक आहेत सोनू निगम, श्रेया घोषाल. चित्रपटाचं नाव आहे जिंदगी विराट, गीतकार आहेत मंदार चोळकर आणि संगीत दिलं आहे सूरज धीरज यांनी.

मंडळी, डिजिटल युगात ओ टी टी आले, पॉडकास्ट आलेत, पण विश्वास अजूनही रेडिओवरच. कारण आकाशवाणी कंटेंट नाही तर क्रेडिबिलिटी आहे. चला तर या स्थापना दिनानिमित्त आपण त्या असंख्य लोकांना, त्या प्रत्येक आवाजाला मानाचे अभिवादन करूया, ज्यांनी माईकसमोर उभं राहून समाजाशी प्रामाणिक संवाद साधला. आता वेळ होत आहे निरोप घेण्याची. मी आजची आपली सूत्रसंचालिका मानसी आपला निरोप घेते. धन्यवाद.